ताचे हंसा सगले जना कृष्णा ते जानो हार हार नाचंती नाचना पहल पुरुषा बिरा

जो जन्मे शेरोग व्यापे हाँ मैं माया दुख संतापे से जन बाचे जो प्रभ राखे सतगुर सेव अमृत रस चाखे चल तो मन राखै अमृत चाखै सतगुर सेव अमृत शब्द पाखै साचै शब्द मुक्त गत पाए नानक विच्चों आप गवाए चल तो मन राखै अमृत चाखै सतगुर सेव अमृत शब्द पाखै साचै शब्द